1954 जो गानो हलायो आहे ॾाढो भलो गानो असांखे फरमाशी बाबा हिन गाने जी विलेज जंगेजा सिटी रतो देड़ो रियाज हुसैन जतोई हे फयाज हुसैन जतोई हे मोहम्मद हाशिम जतोई शहनवाज अली शहनवाज जतोई शहनवाज जेको आहे न जोगी आहे कहिड़े मोहम्मद कासिम जो तोई ईअं जो सभु जतोई जतोई वरी विच में शहनवाज जोगी खणी छॾियव ईअं न कंदा कयो बाबा और जवाबु तव्हां ॾिनो आहे जेको आहे सही सही सही समझी वियासीं ऐं हीउ गानो तव्हांजे नाले आहे सो तव्हां हिन गाने खे इंजॉय

0: पूरा जो तमाम की तकलीफ छा हुई तां मुझे क्लिनिक जर्मन होम्योपैथिक क्लिनिक मेहरापुर आया हो
1: साईं वात सफा पकलो मानी न दुखाई जा काश
0: न वात में छाला होया
1: छाला
0: हो भी ट्रीटमेंट कराई फर्क को को हाइक पी कोन कर सको गला सको पे
1: ना
0: गला पे कर सको हाने जी की दवा देनी सी अल्हम्दुलिल्लाह उने मा वहां के केत्रो फर्क
1: फर्क गया साईं बिल्कुल
0: केत्रो आहिर खाई सको ता
1: खाई सको ता आशिक
0: गला सको ता अल्हम्दुलिल्लाह
1: ये ना तान गला ने पैसा
0: लो गला ने पैसा को बिल्कुल पर मा सिर्फ असा जो तवा का पुछण जो मकसद ये हुंदा था असा जो जो क्लिनिक आए एकड़ी किस्म जी असा पांजा प्रोग्राम हुंदो आए असा जो या त उने हवाले सा असा पांजे बुधनन ते एकड़ी इंफॉर्मेशन या अवेयरनेस दिनायो त तवा जो बियो इलाज करायो था उन मा वा के एतरो फर्क न सो भई या उन जा साइड इफेक्ट हुंदा पर हन इलाज में होम्योपैथिक मानन के शायद एतरी अवेयरनेस जान ना है इन हवाले सा असा उन ते या सिर्फ जान पहुंचाईदा यो त हन इलाज करण सां अवां खे केतिरो फ़र्क़ु पए थो रिज़ल्ट अवां जे साम्हूं आहे जेको पेशंट अवां खे ॿुधाए थो पियो पंहिंजे वातो जॾहिं क्लिनिक ते असांजे वरी हली आयो आहे ऐं सिर्फ़ु इन लाइ त मूंखे जेकी हीअ तकलीफ़ हुई छो जो मुंहिंजो कोर्स अञा रहियल हो जेको हींअर अदो वठे थो पियो त उन सां उनखे फ़र्क़ु पइजी वियो आहे जेको ॿी दवा मां उनखे फ़र्क़ु न पियो इन हवाले सां साईं इहा ई ॻाल्हि आहे तव्हां दवा मां मुतमिन आहियो बसि हाणे अवां ॿियनि ॿुधंदड़नि खे कहिड़ो हिन असांजी क्लिनिक ते प्लेटफॉर्म ते कहिड़ो
1: मैसेज माशाला दवा भली आहे बिल्कुलु ॿियनि बि वरिती फ़ाइदो टको बि न पियो इन खां वधीक पैसा ख़र्च कया ते माशाला दवा बि भली आहे
0: फ़ाइदो ख़र्च बि घटि थियो फ़र्क़ु बि पइजी वियो ॿियो बि नुक़सानु कोन पियो
2: तमामु बहितरीन डॉक्टर साहिबु ॾिसो जेको माना अधो हिकिड़ो पाण व्यूज़ ॾिए थो पाण ॻाल्हाए थो पाण हिकिड़ो ॿुधाए थो त मूंखे माना एतिरो हिकिड़ो फ़ाइदो पियो आहे ऐं यकीननि ईअं ई थींदो आहे त माण्हू जंहिंखे हिकिड़ी शिफ़ा मिलंदी आहे त उहो ॾाढो मुतमैन बि हूंदो ऐं उहो ख़ुशि बि हूंदो त प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जी मेहरापुर एफ एम 94 जो हीअ आवाज़ अवांजे समातुनि ते पहुचे पियो 0301-2196-851 लाइव कॉल जो नंबर आहे 0301-2196-851 डॉक्टर साहिबु ॾिसो असीं उहो दोस्तनि खे इहा ई चवंदा आहियूं जीअं हिन अधे जो वात बि न पियो पटिजे यानी उनजो ॻाल्हाइणु ॿोलाइणु हिकिड़े जो बीठल हो उहो माण्हू ॾिसो केतिरो ख़ुशि हो उहो तव्हां ॾिसो उन मां अंदाज़ लॻाए सघो था
3: जी साईं बिल्कुलु असांखे बे इंतिहा ख़ुशी थींदी आहे जॾहिं अहिड़ो क़िस्म जो जेको पेशंट हूंदो आहे जंहिंखे किथां बि फ़र्क़ु न पवंदो आहे असांजी होम्योपैथिक ट्रीटमेंट सां उनखे फ़र्क़ु पवंदो आहे लेकिन इन में शिफ़ा अलाह ताला जी हूंदी आहे ऐं दवा असां कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि खे जेको आहे बहितर खां बहितर ऐं जर्मन होम्योपैथिक मेडिसिन्स जे हवाले सां दवाऊं ॾियूं त जी हू बिल्कुलु जेको आहे सो ठीकु थी वेंदा आहिनि ऐं अलाह ताला जी महिरबानी सां पेशंट जॾहिं बिलीव करे ईंदो आहे ऐं दवा खे रेग्यूलर तरीक़े सां मुकमल तरीक़े सां परहेज़ सां गॾु इस्तेमालु कंदो आहे ऐं यकीन सां इस्तेमालु कंदो आहे त हुनखे बिल्कुलु फ़र्क़ु थी वेंदो चाहे हू पहिरां कराची छो न वियो हुजे चाहे हू लाड़काणो छो न वियो हुजे सखर छो न वियो हुजे पर जॾहिं असां वटि ईंदो आहे ऐं दवा हुनखे ॾींदा आहियूं ऐं उहे इस्तेमालु कंदा आहिनि त अलाह ताला जी महिरबानी सां सबूत तव्हांजे साम्हूं आहे त पेशंट जेको आहे सो बिल्कुलु जेको आहे पंहिंजी ज़बानी ॿुधाए पियो त असांखे अल्हम्दुलिल्लाह फ़र्क़ु पियो आहे
2: तमामु बहितरीन दोस्तो मूंखे ॿुधाईंदा हलूं प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि जी मेहरापुर एफ एम 94 जे स्टूडियो मां लाइव पेश कयो पियो वञे अव्हांजो पंहिंजो मेज़बान हाकिम अली जिस्काणी अव्हां सां गॾु आहे असांजे स्टूडियो में मौजूदु सिंध जो मशहूरु मारूफ़ डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु जेको सिहत बाबति ॼाण ॾेई रहियो आहे डॉक्टर साहिबु हर अरबा ख़मीस जुमो छंछर आचर ऐं सूमर ते सुबुह जो 10 खां 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधण पोटरा पेट्रोल पंप कोटली कबीर रोड मेहरापुर में मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि 0301-2196-851 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिलु थी सघो था अव्हां खे कॾहिं बि मायूस नाहे थियणो पिते जी पथरी आहे गुर्दे जी पथरी आहे मसाने जी पथरी आहे नक जी हॾी वधियल आहे गले जा गुदूद वधियल आहिनि उन्हनि सभिनी बीमारियुनि जो बग़ैर ऑपरेशन जे डॉक्टर साहिबु कामयाब इलाज कंदा आहिनि इन खां अलावा अव्हांखे हेपाटाइटिस बी आहे सी आहे फालिज याने जंहिंखे अधरंगो आहे याने भली खणी केॾो बि पुराणो अधरंगो हुजे 10 साल जो 15 साल जो 20 साल जो यकीन अलाह ताला उनखे शिफ़ा ॾियण वारो आहे अवां खे केॾो बि पुराणी ख़्वाहिश आहे, अवां खे केॾो बि पुराणो जोड़नि जो सूरु आहे, संदनि गोॾनि जो सूरु आहे, घणा माण्हू वेहंदा आहिनि त उथी न आहिनि सघंदा। अलाह ताला जे तरफ़ां शिफ़ा रखियल हूंदी आहे ऐं डॉक्टर साहिबु इलाज कंदो आहे। जीअं असां हिकिड़े माण्हू जा व्यूज़ हलायासीं जेको तमामु परे खां पीर जो ॻोठु खां आयो। पीर ॻोठु ॾिसो मेहरापुर खां काफ़ी परे आहे, ईअं सम्झो खैरपुर खां बि काफ़ी अॻिते ई आहे, त उतां बि हिकिड़ो 60 किलोमीटर, 70 किलोमीटर, 80 किलोमीटर खां, या ॾिसो अॻु में बलोचिस्तान जा पेशंट डॉक्टर साहिबु वटि ईंदा आहिनि, कंबर शिदारकोट लाड़काणे जा पेशंट अक्सर करे डॉक्टर साहिबु जा ईंदा आहिनि, ॾोकरी वटि, हा मुंहं जे दड़े ॾोकरी जा जेको आहे सो पेशंट डॉक्टर साहिबु वटि ईंदा रहंदा आहिनि। त ॾिसो हिकिड़ी शिफ़ा मिले थी तॾहिं उहे अचनि था। नवाब शाह त आम आहे हिकिड़ो, या पका चांग, अकरी, चूंडके, नारे जा माण्हू अचनि था त उन्हनि खे बि हिकिड़ी शिफ़ा मिले थी तॾहिं अचनि था। दादू जोही खां अचनि था, जामशोरे खां अचनि था। अल्ला ताला जी ज़ात शिफ़ा ॾियण वारी आहे। प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि जी मेहरापुर FM 94 जो हीअ आवाज़ अव्हांजे समातुनि ताईं पहुचे पियो। डॉक्टर साहिबु, असीं गुज़ारिश कंदासीं तव्हांखे त इन खां अलावा हीअ त अॼु मिसाल जेको मौज़ू आहे माउथ अल्सर यानी वात जो अल्सर वग़ैरह जो माना वात बि नाहे पटिबो, इन ते हिकिड़ो ॿियो बि थींदो आहे जेके माण्हू गुटको या अहिड़ी शइ खाईंदा आहिनि त उन्हनि जो बि वात नाहे पटिबो, उन्हनि खे कैंसर जो ज़्यादा हिकिड़ो चांस हो ऐं थी वेंदो आहे घणनि खे।
3: जी साईं बिल्कुल, असां लास्ट प्रोग्राम में बि इहो तस्करो कयोसीं त जॾहिं केरु यानी गुटको इस्तेमालु कंदो आहे त हुनजो वात बि जेको आहे सो यानी पहिरियां ईअं सम्झो त थोरो खुलंदो आहे, पोइ आहिस्ते आहिस्ते उहो वात पटिजण जेको आहे सो हुननि जो ख़तमु थी वेंदो आहे, यानी वात बि न खोले सघंदा आहिनि ऐं हुनखे इहा जेको आहे सो गले जी कैंसर थी वेंदी आहे ऐं पोइ पेशंट उहो जेको आहे सो यानी लाचार थी पवंदो आहे। लेकिन असां वटि इन ई जे लास्ट प्रोग्राम में असां चयोसीं त चाहे स्मोकिंग करे थो या जेको आहे सो गुटको इस्तेमालु करे थो त उहो जेकॾहिं शख़्स बचणु चाहे थो त असां वटि होम्योपैथिक में हुनजो कामयाबु इलाजु आहे ऐं हू जेको आहे सो जेकॾहिं कंहिं अदे सां इहा वेदन आहे या तकलीफ़ आहे त असांजी जर्मन होम्योपैथिक क्लिनिक ते बिल्कुलु जेको आहे सो अचनि ऐं असां उन्हनि खे ट्रीटमेंट ॾींदासीं जंहिं सां हू बिल्कुलु उन जेके मुज़र असरात उन जा थी विया आहिनि उहे बि ख़तमु थी वेंदा ऐं गॾो गॾु जेको आहे सो हुनजी उहा जेकी आदत आहे उहा बि जेको आहे सो कटजंदी वेंदी ऐं मां ज़रूरु जो जेको आहे सो हुन दोस्तनि खे चवंदुसि त महिरबानी करे अहिड़ी सोहबत खां ऐं अहिड़ी जेको आहे सो कमनि खां पासो कनि ऐं जेको आहे सो यानी हिकिड़ियूं अलाह ताला जूं ॿियूं कुदरती खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके जेको आहे सो इस्तेमालु करण सां अवां तंदुरुस्तु रही सघो था ऐं तंदुरुस्तु रहण सां गॾो गॾु तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे ख़ुशगवार चयो। ज़िंदगी तमामु ख़ूबसूरत आहे ऐं अलाह ताला जी हिकिड़ी अमानत आहे, उनखे तव्हां ख़ूबसूरत तरीक़े सां जेको आहे सो गुज़ारे सघो था ऐं तव्हां हिकिड़ी कुदरती शयूं जेको आहे इस्तेमालु करे सघो था। सौंफ़ हर खाधे खां बाद में चूसणु तमामु हिकिड़ी बहितरीन जेको आहे आदत आहे, इन सां मादो अवांजो सही रहे थो, जंहिंजे वात में स्मेल रहंदी आहे जेकर चाहे थो त जेको आहे सो स्मेल ख़तमु थिए त हिकु त फूदने जो इस्तेमालु करे सघे थो, नंढिड़ो इलायची यानी नंढो फोटो जेको आहे सो इस्तेमालु करे सघे थो, उन सां बि काफ़ी असरात पइजी वेंदा आहिनि, या सोडा जेको आहे सो सोडा हूंदी आहे उहा हुन जा गराड़ा करे सघनि था, हेड पाणी में विझी उनजा गराड़ा करे सघनि था। इहे काफ़ी अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके अव्हांजे जेको आहे सो तबियत खे रखंदियूं आहिनि ऐं गॾु गॾु कुदरती हिकिड़ो सो कुदरत जो हिकिड़ो पंहिंजो निज़ाम आहे, कुदरत जेकी सुनत ते असां जेकॾहिं हलंदासीं त कॾहिं बि बीमार न थींदासीं। असां रोज़ानो जेकॾहिं असां जेको आहे सो हिकिड़ी मसवाक कंदासीं त मसवाक करण सां त अलाए केतिरियूं बीमारियूं जेको आहे सो दूरि थींदियूं, अव्हांजी अल्सर, अव्हांजी कैंसर, अव्हांजी जेके बि जेको आहे सो यानी पेट जूं बीमारियूं आहिनि उहे सभु दूरि थींदियूं, ॾंदनि जूं जेके बि जेको आहे सो बीमारियूं आहिनि उहे दूरि थींदियूं। अव्हां ॿी पेस्ट वग़ैरह इस्तेमालु कंदो आहियां कंदा आहियो त इन सां सिर्फ़ु अव्हांजी स्मेल ख़तमु थींदी हूंदी या को बैक्टीरियाज़, लेकिन मसवाक करण सां अव्हांजा जेको आहे सो न सिर्फ़ु स्मेल ख़तमु थिए थी या जेको आहे सो दाग़ ख़तमु थियनि बल्कि अव्हांजा ॾंद बि मज़बूत थियनि था, उनमें भरपूर हिकिड़ो कैल्शियम हूंदो आहे जेको अव्हांखे जेको आहे सो ताक़त ॾिए थो, ॾंद अव्हांजा मज़बूत थींदा आहिनि। ॻाल्हाइण लाइ खोड़ कुझु आहे लेकिन टाइम बि जेको आहे सो ऐं कॉल्स वग़ैरह बि आहिनि, इन जे करे जेको आहे सो वधीक कंहिं दोस्त खे इन बारे में कुझु बि पुछणो आहे या इलाज जे बारे में त असांजी क्लिनिक जर्मन होम्योपैथिक क्लिनिक हफ़्ते जा छह ॾींहं मौजूदु हूंदा आहियूं। कॉन्टेक्ट नंबर अव्हांखे आकिब साहिबु हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाईंदा ऐं एड्रेस वग़ैरह त उन ते तव्हां बिल्कुलु अचो।
2: डॉक्टर साहिबु पहिरियां कॉल जी तरफ़ हलूं पिया। अस्सलाम अलैकुम।
4: वालेकुम अस्सलाम
2: जी बाबा, केरु साहिबु ॻाल्हाए पियो?
4: मोमिन बुर्दी पियो ॻाल्हायां शहर मेरापुर खां।
2: जी मुंहिंजा साईं, छा पुछंदा डॉक्टर साहिब खां?
4: साईं मुंहिंजो नंढड़ो भाणे जो आहे, 2 साल उमिरि अथसि।
2: जी जी अदा
4: जेको खाधो खाए थो पेट फूकजी थो वञेसि ऐं उन खां बदबोई थी थिएसि।
2: तव्हां ॾिसो मेहरापुर शहर में आहियो, डॉक्टर साहब बि मेहरापुर शहर में मौजूदु आहे, आसानी सां तव्हां डॉक्टर साहब वटि वञी सघो था, निंडे खे वञी ॾेखारे अचोसि, डॉक्टर साहब खां इलाज करायोसि। इनशाला अॼु तव्हां कॉल कई आहे, वरी जॾहिं 15 ॾींहं 8 ॾींहं कॉल कंदव त उनजो रिज़ल्ट तव्हां पाण ॿुधाईंदव त एतिरो निंडे खे फ़र्क़ु पइजी वियो
4: आहे।
2: अॼु तव्हां ॾींहुं नोट करे छॾियो, सुभाणे डॉक्टर साहब खां दवा वठो, वरी 8 ॾींहं कॉल करे मूंखे प्रोग्राम में तव्हां पाण ॿुधाईंदो हिन ई नंबर ते, साईं डॉक्टर साहब असां नंढड़े जी दवा वरितीसीं डॉक्टर मंज़ूर साहब खां, असांखे एतिरो रिज़ल्ट मिलियो आहे, एतिरी उमेद आहे अलाह ताला में। वधीक एफ एम ॿुधो, डॉक्टर साहब तव्हांखे ॿुधाए थो, रूबरू सुभाणे ई वञी ॾेखारियोसि। बिल्कुल महिरबानी जी डॉक्टर साहब,
3: बिल्कुल असां ॾिसो हर हिकु जीअं सॼो शुरूआत के प्रोग्राम में चयोसीं त हर ॿियो शख़्स मादे जी बीमारियुनि में मुबतला आहे ऐं इन बारे में तव्हांखे ॿुधायोसीं, दवा त मां स्मेलिंग अचे थी, पेट जा जेकी बि तकलीफ़ आहिनि इन जो इलाज सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु होम्योपैथिक में बहितरु आहे। होम्योपैथिक ॾिसो जेकी बि ॿी इलाज आहे उहो सिर्फ़ु आर्ज़ी हूंदो आहे, तव्हांखे एसिडिटी थींदी तव्हां कैप्सूल खाईंदो, वक़्ती तौर ते तव्हांजी एसिडिटी ख़तमु थींदी, लेकिन उन जा साइड इफ़ेक्ट ॿिया खोड़ सारा आहिनि, जिगर ते आहिनि, अव्हांजी जेको सो सेक्स ते आहिनि ऐं अव्हां जी नज़र ते आहिनि, अव्हांजे दिमाग़ ते आहिनि, अव्हांजे जिगर ते आहिनि, इन जे करे अव्हां इन्हनि सभिनी शयुनि खां जेकॾहिं बचणु चाहियो था त सिर्फ़ु होम्योपैथिक तव्हां रुजू थियो, होम्योपैथिक मेडिसिन इस्तेमालु कयो, उनजो को बि साइड इफ़ेक्ट कोन्हे को, ऐं जंहिं शइ जो साइड इफ़ेक्ट न हुजे ऐं ॿिए इलाज खां सस्ती हुजे ऐं बहितरु हुजे त मुंहिंजे ख़्याल में त उहो जेको आहे सो रस्तो बहितरु हूंदो आहे। इन जे करे होम्योपैथिक हिन वक़्तु सॼी दुनिया में जेको आहे सो मशहूरु आहे ऐं हिन वक़्तु उन होम्योपैथिक खे तमामु हिकिड़ा जेको आहे सो यानी मां जी हर उहो फ़र्द जेको ॼाण रखे थो त उहो होम्योपैथिक इस्तेमालु करे थो।
2: प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि चई मेहरापुर FM 94 जो हीअ आवाज़ अव्हांजे समाजनि ते पहुचे पियो, अव्हांजो पंहिंजो मेज़बान हाकिम अली जिस्काणी अव्हां सां गॾु असांजे स्टूडियो में मौजूदु सिंध जो मशहूरु मारूफ़ डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु, ऐं सिंध जो चवंदो आहियां पर जंहिं वटि बलोचिस्तान जा पेशंट अचनि था त असीं ईअं चवंदासीं त बलोचिस्तान जो बि मशहूरु डॉक्टर आहे, इवन ॾिसो देरा बुगटी खां वठी करे डॉक्टर साहिबु वटि अचनि था, झलमंगसी बलोचिस्तान खां ईंदा आहिनि, देरा मुराद जमाल जा डॉक्टर साहब वटि पेशेंट अचनि था, खुशदार बलोचिस्तान खां डॉक्टर साहब वटि पेशेंट अचनि था, त इन मां हिकिड़ो कॉमन आहे त डॉक्टर साहब न सिर्फ़ हिते सिंध में पर इहो बलोचिस्तान में बि डॉक्टर साहब एतिरो मशहूरु आहे। डॉक्टर साहब ईअं ई आहे यकीन,
3: अलाह ताला जी करम नवाज़ी आहे,
2: तमामु बहितरीन। दोस्तो अव्हांखे ॿुधाईंदा हलूं, प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु हर अरबा ख़मीस जुमो छंछर आचर ऐं सूमर ते सुबुह जो 10 खां 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधण पुटरा पेट्रोल पंप कोठड़ी कबीर रोड मेहरापुर में मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि। डॉक्टर साहिब जूं ख़ासि महिरबानियूं आहिनि, मोहबतूं आहिनि जो पंहिंजो असांखे क़ीमती वक़्तु ॾींदा आहिनि, का बि बीमारी लाइलाज नाहे, माण्हू लाइलाज थी करे बि जेके कराची मां बि मोटी था अचनि उन्हनि जो बि डॉक्टर साहिब वटि इलाज मौजूदु आहे, यकीनन अल्लाह ताला जी ज़ात शिफ़ा ॾियण वारी आहे, अल्लाह ताला मां कॾहिं बि मायूस नाहे थियणो, मायूसी कुफ़ुर हूंदी आहे, अलाह सिंह जी ज़ात शिफ़ा ॾियण वारी आहे। अव्हां हिकु दफ़ो डॉक्टर साहिब खे ज़रूरु ॾेखारियो, जॾहिं अव्हां डॉक्टर साहिब खे हिकु दफ़ो ॾेखारींदा त यकीनन अव्हांजी पंहिंजी बि हिकिड़ी दिलि मुतमैन थींदी ऐं अव्हां डॉक्टर साहिब मां बि मुतमैन थींदा, उनजी ट्रीटमेंट मां मुतमैन थींदा ऐं अलाह साईं जी ज़ात शिफ़ा ॾींदी। डॉक्टर साहिबु मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर आहिनि, पिते जी पथरी आसानी सां डॉक्टर साहिबु वटि निकिरी वञे थी, अक्सर करे माण्हू ऑपरेशन करे वञी पितो कढाए ईंदा आहिनि, अव्हांखे पिते जो ऑपरेशन कराइण जी ज़रूरत नाहे। 30 साल तजुर्बो रखंदड़ प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु जेको इलाज करे थो, वॾे खां वॾी पथरी जा जॾहिं मूं वटि हिकिड़े माण्हू जा व्यूज़ आया आहिनि, 23 mm जी तमामु वॾी पथरी हुई, उहा बि पिते में, उहो पाण अल्ट्रासाउंड खणी आयो त साईं मुंहिंजी अल्ट्रासाउंड आहिनि ही, 5 महीननि में मुंहिंजी 23 mm जी पथरी निकिरी वई आहे पिते मां, तकलीफ़ बि कान आहे, अल्ट्रासाउंड बि निल आहे, अलहमदिल्ला ऐं ॾाढो मुतमैन आहियां, ख़ुशि आहियां ऐं यकीननि डॉक्टर साहिब खां जॾहिं इलाज करायई त उहो माण्हू हिन महिल ते उनखे वरी पिते जी पथरी न थी आहे, त जेकॾहिं पितो माण्हू कढाए अचनि था त उन्हनि खे वरी मादे जी तकलीफ़ रहे थी, जो पिते वारो जेको वज़न आहे उहो मादे ते हलियो वञे थो, यकीननि मादे जी तकलीफ़ बि इंसान खे सीने में जलन थिए थी, के माण्हू त ईअं सम्झंदा आहिनि त असांखे दिलि जो सूरु आहे, डॉक्टर साहिब ईअं बि थींदो आहे,
3: बिल्कुलु
2: تو کی خبر پہ مان یا تھوڑی اسا چاہیے اسا جو موزز بدھندڑن کے تہا جان جو
3: جیسے بالکل پتے جی پتھری جی حوالے سا پتو دسو ایکڑی ماں پہری گل کدا تا جکی کڈنی سٹون تھیندو ہے تو ان کے رستو ہوندو ہے یوریتھرا جے وسیلے جے کو اسو یعنی او پتھری ان جی نکری ویندی ہے او کیلشیم ماں پتھری ٹھاندی ہے یہ جکی پتے والی پتھری ہوندی ہے وا فیٹ جی جے کو اسو ایکڑی گوڑی ہوندی ہے جکی پتے میں موجود ہوندی ہے جدی یہ علاج تھیندو ہے تو ان میں پتو ہی ان کے کڈی چھندا ہیں لیکن اساں جی کی ہومیوپیتھک دوا ہوندی ہے وہ وہ کم کندی ہے جو اندر ان کے گارے چھڈیندی ہے اوتے ختم کر چھڈیندی ہے اچھا ہانے ان جی خبر کی پوے یا کیڑی تکلیف تھے تھی یا جکی یہ تکلیف تھے تھی تو ان جو ڈائیگنوس کی کرے ایک تو ان جو سونوگرافی جے الٹرا ساؤنڈ کرے بو تو پوے خبر پوندی ہے تو گال بلیڈر اسٹون ہے یا جکو ہے سو گال بلیڈر اسٹون کیتری ہے خبر پوندی ہے لیکن ان میں جکی کمپلیکیشنز تھیندیو ہیں وہ یہ تھیندی ہے تو جکو سو دل کچی تھیندی ہے الٹی وانگر دل تھیندی ہے ہاؤں میں جکو سو ان کے شدید پیشنٹ کے سور پوندا ہے تقریباً یہ سور رات کی ٹائم میں جکو سو زیادہ اتندو ہے کیڑے ٹائم تے پجی سکے تو لیکن زیادہ ٹائم رات کے ٹائم میں ان کے پجی سکے تو اڑیوں گرم اشیا یا چٹپٹیشنز زیادہ استعمال کرن سا یا تکلیف جکو سو ودھی ویندی ہے جدے تکلیف ودھندی ہے تو میں پہلے گال کے پیٹ پھول جی ویندو ہے اواں کے جکو دل کچی اکارا ہاؤں میں سور ان کا گڈ گڈ جدے تکلیف ودھی ویندی ہے تو فیور بھی اواں کے محسوس تھیندو ہے ایترے قدر جو پیشنٹ کے تکلیف ودھیندی ہے جو پیشنٹ ہاسپٹلائز ونی تھیندو ہے پوئے جدے ان جو ٹیسٹ وغیرہ تھیندیو ہیں جے میں پہلے گال کے الٹرا ساؤنڈ وغیرہ تھیندو ہے پوئے خبر پندی ہے تو ان کے گال بلڈ ٹیسٹ ہے پہرا گال یا جدے بھی چھو جو ہی شروعاتی تکلیف میں جدے تھوڑی تھوڑی ان کے پتھری اندر ٹھاندی ہے تو خبر نہ پوندی ہے جدے یا تکلیف ودھی ویندی ہے یہ تکلیف جدے ظاہر تھیندیو ہیں تو پوئے خبر پوندی ہے تو مکھے جو سو پتے میں پتھری ہے تیس تائیں پتھری جو سو 20 mm تے پتو پتھرن سا بھرجی ویندو ہے پوئے خبر پوندی ہے پوئے جو سو کیئر لیٹ کندو ہے ان میں یہ بھی جو اندر پتو بسٹ بھی تھی سکے تو ان سے موت بھی واقع تھی سکے تو ان کے کرے اواں کے جکڑے اڑی تکلیف ہے تو جلد از جلد جو ہے سو تو سٹھے ڈاکٹر سے جو ہے سو رجوع تھا کر الٹرا ساؤنڈ کرا کر ان کا جدید خبر پے تو کوشش کرا کر تو ہومیوپیتھک ٹریٹمنٹ ان میں بہتر ہے
2: ڈاکٹر صاحب فیس بک ذریعے کوئی دوست اس سے گڈ ہیں عابد حسین برلو صاحب پروگرام بدھے پی محمد رمضان میمن صاحب اسانجو پروگرام بدھن پیا فیس بک تے ڈسن پیا وقت جو احساس اواں جا جکی ڈیز ہیں ایک دفعہ بیہر دہرائیں ہلندا سے لائیو کال جو نمبر یا اسان جو کانٹیکٹ کرن جو جو نمبر ہے دوستن کے بدھائیں اسی 0301-2196-851 ڈاکٹر صاحب ہر اربع خمیس جمعہ چھنچر آچر سومر تے یعنی ہفتے جا 6 ڈیں اربع خمیس جمعہ چھنچر آچر سومر تے صبح جو 10 کا شام 5 وگے تائیں جرمن ہومیوپیتھک کلینک ساموں ودھن پوٹرا پیٹرول پمپ کوتلی کبیر روڈ مہراپور میں مریضن جو علاج کندا آہن 0301-2196-851 ڈاکٹر صاحب جو نمبر آہے اواں کے بدھائیں ہلوں کا بھی بیماری لا علاج نہ ادھرنگو ہے پتے کی پتھری ہے گردے کی پتھری ہے مسانے کی پتھری ہے نک کی ہڈی وجل ہے ساہ کھڑ میں تکلیف ہے دم ہے ان سبھی بیماری ڈاکٹر صاحب کامیاب علاج کرنا عورتوں یا مردن کے پوشیدہ بیماری مردن جو جے پوشیدہ بیماری ہوں جو اسی خاموش لفظ استعمال کرنا ہوں ان یا عورتوں کے پوشیدہ بیماری جو ڈاکٹر صاحب کامیاب علاج کندا ہیں ان کا علاوہ کہیں کہ ہیپاٹائٹس بی ہے سی ہے کیڈو بھی پران سندھن جو سور ہے کنرگ جو سور ہے جوڑن جو سور ان کا علاوہ بیوں جے مختلف بیماریوں ہیں جے ننڈا بار جن جو قد نتو ودے پیو ان سبھی بیماریوں جو ڈاکٹر صاحب کامیاب علاج کرنا ہیں ڈاکٹر صاحب آخر میں اواں کیڑو پیغام دین چاہندا اساں جے موز بدھندڑن کے
3: سے سب کا پہرا سبنی جی وڈی مہربانی اس پروگرام کے لائک کندا ہیں نہیں رسنا ہیں پروگرام میں جے کی اچھا پیغام یہی ہے تا ہر کے کے با کے ننڑے جو سو دوستن کے یہی جو سو عرض ہے تو پانچ پی ماں کی خدمت کندا کرو انہن جو ود میں ود خیال رکھو وڈی مہربانی
2: تمام بہترین دوستو پروگرام صحت جی گال جو بھی وقت پہنچے تو پہنجی پجانی تے جدہ بھی دعاؤں کے لیے ہاتھ کھڑو تو اساں کے پنج دعاؤں میں ضرور یاد رکھجو بے پروگرام تے دیندا اجازت اللہ نے غیبان اللہ واہی سات سلامت سن سلامت

अच्छा जी, विदाउट एनी वेस्ट ऑफ टाइम मां वंस अगेन बुधाई दोला ट्रैक असांजो बैकग्राउंड में प्ले थी रहियो हली रहियो आहे। हीअ जेके कुझु तमामु दर शायरियूं आहिनि, ख़ूबसूरतियूं आहिनि, बयान आहिनि, इहे ख़ूबसूरती इहे असांजो जेको हिन धरतीअ ते आहे सभ खां वधीक ख़ूबसूरत अलाह जेका मखलूक बणाई आहे उहा इंसानु आहे, ऐं इंसान में बि सभ खां वधीक प्रायोरिटी जेका आहे उहा फीमेल आहे, जंहिंखे सिनफ़ नाज़ुक चयो वियो आहे।

अच्छा त अॼु की टॉपिक मौजूद मां अव्हां जी नज़र हे खूबसूरत नज़म करण थो पियो चाहियां उन में मूं कोशिशि कई आहे त शायरी छा कंदी आहे उहो अव्हां खे ॿुधाइण जी कोशिशि थो पियो कयां शायरी जो मुआशरे में छा किरदारु आहे उहो अव्हां असांखे ॿुधाईंदो जेको टॉपिक आहे उन जी छा कंट्रीब्यूशन आहे मुआशरे में उन जी कहिड़ी अहमियत आहे ऐं शायरी छा कंदी आहे इन जे उनवान सां अव्हां सॼणनि ताईं मुंहिंजो लिखियलु नाचीज़ जो नज़म शायरी सचु ॻाल्हाईंदी आहे शायरी सचु ॻाल्हाईंदी आहे ॿार दिल तां ग़मनि जो ई लाहींदी आहे शायरी सचु ॻाल्हाईंदी आहे ॿार दिल तां ग़मनि जो ई लाहींदी आहे कंहिंखां रुसियल हुजे कंहिंजो साथी अगरि कंहिंखां रुसियल हुजे कंहिंजो साथी अगरि रुसी वयलनि खे ई परचाईंदी आहे शायरी सचु ॻाल्हाईंदी आहे थोरो आहे मज़ो थोरो आ दर्द बि थोरो आहे मज़ो थोरो आ दर्द बि सूर सुम्हल वरी से जाॻाईंदी आहे शायरी सचु ॻाल्हाईंदी आहे ॿार दिल तां ग़मनि जो ई लाहींदी आहे कोई केॾो बि कंहिंखां को दूर रहे कोई केॾो बि कंहिंखां को दूर रहे पंहिंजनि प्यारनि सां प्यारा मिलाईंदी आहे शायरी सचु ॻाल्हाईंदी आहे ॿार दिल तां ग़मनि जो ई लाहींदी आहे कयो आबिद बयां पंहिंजो अहिवाल आ कयो आबिद बयां पंहिंजो अहिवाल आ ॻाल्हि दिलि जी ई सभ खे ॿुधाईंदी आहे शायरी सचु ॻाल्हाईंदी आहे ॿार दिल तां ग़मनि जो ई लाहींदी आहे